0: I'm sorry, Biplav. तुमने हम लोग को मारना था क्यों? Actually, मैं डांस करना था ना. Plus, तुमने हिरणे खाना ना पाको काउ तो सिखो.
1: डांस तो उतना बाहन हम थे तो. मैं तुम्हें मापो इंटरेस्ट था ता. कस्तो खुरा ना बुझे को.
2: Let's go.
0: Anyways, bye.
1: भनेपछि मैले तिम्रो मन्दिरमा डान्स नै सिक्नु पर्यो होइन त. तर आफूलाई त्यो फुट्टा डान्स आउँदैन, सिक्ने पो कसरी? आइडिया.
3: ओहो, भनेपछि कुरो त गम्भीर रहेछ नि.
1: लास्टिङ नि,
3: चिन्ता नगर. वाइ फियर वेन वी आर हियर? गर्ल्स, ओके.